0: तुम्ही ऐकून असाल रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगालचिनी. आईच्या कोंगणी प्रसारात मोग असं स्वागत.
1: कोंकणींतलो अपुरबायेचो पदां घडणार मिकमॅक्स. ताच्या कवळेंतले एक बो अपुरबायेचें पद आसा अनकराची रात मोगा. सुंदरेम खंय सरी दिसलो ना, चली म्हणटा जर सुर्यो म्हज्या बगलेंत आसा अनकराच्या रातीं सुंदरेमाची गरजच ना. तरी व्हरतें पद आतां प्रसर जाता.

ശശിദം ലരി ദാർഹലനത്തിലെ പൊളയും സെല്ലിബായ് കാലുബുലോസലി പരത് പരത് ദമ്പുൻ തിഷദാവ്യ ഹത്തച്ചെ ബോട്ട് ദുഃഖോങ് ലഗ്ലെ ഉജ്വ്യ ഹത്താൻ തസ്ലി ദുദാച്ചി പാക്കറ്റ് സക്ല ദവൻ ദാവ്യ ഹത്താൻ സ്വിച്ച് ദമ്പുൻ ഉജ്വ്യ ഹത്താൻ ലിഫ്റ്റ് അച്ചെ ദാർ ഭുക്തെ കുറും പ്രയത്ന കർത്തന ലിഫ്റ്റ് ബന്ദ് പൊട്ട്ലാ ബയെ ദാർ തശെ ഭുക്തെ ജൈന മുണലോ പട്ട്ലാൻ റവുല്ലോ വാച്ച്മാൻ ഇനസ് ശരാൻ ത്യാ ബിൽഡിംഗ് അന്തര വോങ്ദർ തീൻ മൈനെ ജല്ലെ ത്യാ തീൻ മൈനാനി ത്യാ ബിൽഡിംഗ് അന്തിക ഒളോ കസ്ലി വാച്ച്മാൻ ഇനസച്ചി മാത്ര മക വോയിർ വസജെ ഇനസബാ ലിഫ്റ്റ് ബന്ദ് കെലായിക്കിത്തെ സാലു കർനെ ബിനൌണി കെലി തിനെ ഹവെ ബന്ദ് കൊറും നാം ബയെ ഏക് ലൈൻ ഗെല കൈ ഗെല മക കളന പാന ലഭിതർത്തിനി ലൈറ്റ് പെടുത്താ ലിഫ്റ്റ് ആക്കനി തൊട ഫ്ലാറ്റ് അങ് മാത്ര കറണ്ട് വസന വാച്ച്മാൻ ഹൾവ ഏൻ മണലോ സൈബാ സാന്തോനി ഉദ്ഗാരോൻ മണാലി സെല്ലി ബൈ മുജോദാദ് ലോ ഘരാന്ത് എക് സുരസ്സ തക ഹുഷർന മക വെഗ്ഗിങ്കാര വസജെ സെല്ലി ബയച്ച ഉത്രാനി അംസോ റസുല്ലോ അർജന്റ് അസ്ലർ സോലോ നോസജെ ബയേ മുണലോ ഇനസ് കറണ്ട് കെ ദളയത സമൂങ് കസ്റ്റ് ആസ് സുൻവർനെ ലിഫ്റ്റ് അച്ചാക് ഫോൻ കെല്ലോ तो सोमार जाले म्हणालो बाये सेक्रेटरी गोंयां गेला कोणाकडे सांगचे इनासान आपली असहायकता उसारली सोलोन वसोंग बारावी मळे कशे वेचे कितें पुणी करणे मुजो दादलो फ्लॅटांत एकलोच आसा ताची भलायकी बरी ना दोन परासारखो जेवंक ना तो उपाशी आसा सल्लीबायेन मोवाळायेन परत दिले करंटाक हांवें कितें करचें बाये ह्या बिल्डिंगाची सनी सुटोंग ना बिल्डरान इलेक्ट्रिशियनाचे बाकी दवरला देखून तो कशे कशे परत येला रि येना मेस्कोमाच्या पोंग प्रॉब्लेम बिल्डिंगा भितरलो ट्रान्सफॉर्मर काय जाल्ले तर तांकां फोन करतो दुसऱ्या इलेक्ट्रिशियनाक आपयजे तर सेक्रेटरीन तो गोंया वेता म्हणून गेला ट्रेनार आसा दिसता ताचे फोन लागना पेंट गेल्ल्या आपल्या लोंकडाच्या कदेलार गळोवन म्हणलो वॉचमॅन तितल्यार ताचे मोबायल वाजोवंक लागले ना लिफ्ट ना करंट वसना म्हणलो इनास मोबायलाचेर उलयल्ल्याक जाप दिवन दुसऱ्या माळयेर तान देवं की लिफ्ट जायजे आपणायतल्या गुणगुणलो इनास बिल्डिंगा भितरल्या कोणे फोन केल्लो म्हाका घरा वसजेस इनासामा आठ दोस मगोन म्हणाली सल्ली बाय करंट ना तर जनरेटर घालताय न्हय जनरेटर घालून पळय यजमानान म्हज्या दोन परांय कितें खावंक ना ताका शुगर आसा शहरान फ्लॅटांत रावल्यार करंटाचे समस्यास आसना करंट गेला जनरेटर आपापेंस चालू जाता म्हूण विल्फीन सांगले मात्र सत गोली मारांतले घरदार सोडून शहरांतल्या फ्लॅटांत रावंक वत्ताय करूंक विल्फीन दिल्ल्या जायत्या निबा पैकी करंटाची गजाली एक गोली मारान करंट गेल्यार वरांची वरां मात्र न्हय थोडे पोटीन दोन तीन दीस करंट आसना तुल्लो पावशिल्या थोड्या दिसांनी खंय रुखाचे फांटे फोडोवन वायरां तुटल्यार हप्तो पर्यंत रिपेरी जायनातले फ्लॅटान करंट केदना वेता केदना येता म्हूण मात्र कळनातले तो एक सुशेग बगुल्लो सल्ली बायेक बिल्डिंगाक करंट येता बाये पॅनला भितर खंय वायर हुलपाला म्हूण दिसता जनरेटर गेल्यार लिफ्टाक करंट येना म्हणालो इनास इलेक्ट्रिशियनान येवन पळयजे वरां सो उतराली आतां कोण येता म्हूण वळखीच्या कोणे दक्षिणे किये जे सेक्रेटरी आसल्यार कितेंय करतो तोय ना ह्या बिल्डिंगांत उरल्ल्यांक पडोवन गेल्ले ना आपणाचे संकट सोडोवंकूच इनास अशें उलयता तशें बगलें सल्ली बाये तूं म्हाका एक उपकार कर हांव म्हज्या फ्लॅटाची सावी दिता म्हजो दादलो बेडरुमान न्हिदोन आसुल्लो आतां उठला आसतलो ताच्या लागसार मेजार फ्लास्कांत च्या आनी प्लेटीन बिस्किटो दवरल्यात लिफ्ट सारके नातल्यान हांव सकलां आसा म्हूण ताका सांग चार बिस्किट्यो दिवन फ्लास्कांतली च्या हळू ताच्या तोंडाक कुलेरांत वत उपकार तुजो तुका हे दवर सल्ली बायेन गुमटी आड कर 10 रुपयांचो नोट मुखार धर आठ दोस मगलो इनासा कडे तिच्या गोली मारान 10 रुपयांक मोल आसले शेरान 10 रुपयांक पेटो सयत शिमटी हालयना म्हूण ती नेणा आसली अय्यो देवा म्हज्या म्हणालो इनास म्हजे दोनी दोंपर झरल्यात न्हय बाये पांय दिसान दीस आठटे जायत येतात माळयेची 4 मेटां सोडोवंक जायनात आनी दाकतेरांनी
म्हाका मेटा सोडूंक

0: पयर वसान येमळा मेटा सोडूंक जाल्ले तर हांव लॉरी ड्रायव्हराचे काम सोड ह्या सिक्युरिटीच्या कामाक येतो हे बाये. तुमचो हलटान चलोन वस खारंट केदना येता सांगूंक जायना. इनास खडाखड म्हणालो. आयतारा मिसाक वसून येताना भायर आंगडी कितेंय वरवी हाडूंक गेल्ली येताना इनास मुखार मेळ्ळ्यार कसो आसाय म्हूण तिणें विसरलें सोडल्यार तिका वॉचमॅना कडेन उलोवन सळगी नातली. आज स अशें जाय जेगी खामाची बायल भुरगें बरें ना म्हूण वसून 3 दीस जाले. फोन केल्यार फाल्यां येता म्हणटा. फ्रिजांतले दूद हून करताना फुटोन गेले देखून अर्जंट एक 1/2 लिटर दूद हाडया म्हूण सकला आयिल्ली. सनी लागल्ली हांव कळवळोन म्हणाली सल्ली बायल. ती गावडांची बायल मंकम्मा तुमगेर कामाची काम सोडले गी तिणे विचारले इनासान. मुजो पूत शहरान जाय तशे कामाक जणा मेळटात म्हणटालो. दुर्साली सल्ली बाई. 3 म्हयन्यांनी त्यागा जाली. एकली समा कट्टनात हे म्हजे दुवेन हाडून दिल्ले काम सोडूंक ना. 3 दीस जावन येना मंकम्मा आनी तुमगेर येना बाये वॉन्टा भितर हसून म्हणालो इनास. ते काल तावन त्या मुखल्या बिल्डिंगान कामाक वता. हांव सदांय पळयतां तिका. जब्बर बायल हा तिने सोंड गेल्ले बरेंच जाले. एडवान्स सांबाळ घेतला मू इनासान तशें सांगताना हुमले सावल्ले बरे जाले सल्ली बाये. भुरग्याक हुशार ना म्हूण 2 म्हयने सो सांबाळ व्हरून गेला सडबडली सल्ली बाये. तुका एक गजाल सांगता ह्या शहरान खामाच्यांक तेय त्या गावडी बायलांक पात्येवचे न्ही म्हणालो इनास कदेला पटल्या कुंद्या कोणकोण. तांकां कितलें दिल्यारय पावना. वयल्यान वोंटयेंत लिपोवन व्हरतात आनी हे मंकम्मा आसा पळय अव्वल बायल हेरांक मंकू करच्यान अस्सल जातले म्हूण कळीत आसल्ल्यानच तिका जल्मताना मंकम्मा म्हूण नांव दवरिल्लें दिसता. लांब उस्वास घेतलो सल्ली बायेन. तिका कितें करचें म्हूण सुचतालें ना. गोली मारान शेजारचे नीलू तिका उजव्या हाता परी आदार दिताले. कूल सांबाळ म्हूण लेख करिनातले. 20-25 वर्सां तावन आपल्या घरच्या जणा बरी तिचे सांगाता आसले. इतल्या पातयेणेचे सगळ्या घराच्यो सावयो दिल्यारी कुस्कुटाची काडी सुकयनातले. जेर्मियाबाची आपल्या बापयत आसल्या मोगान साकरी करतले. फ्लॅटाक वचे नाका गरजेक हांगा नीलू आसा म्हूण सांगल्यारी विल्फी आयकूंक ना. नीलूक नर्सिंग शिकप ना. ताणें बऱ्यान साकरी केल्ली तर डॅडीच्या पँटान किणां पडतीनात. डॅडीक फ्लॅटान दवरल्यार हाऊस नर्सां मेळटात. ती बरें कन्न देख घेतात. कुडीचेर एक गाय जावंक सोडिनात म्हूण बासी लागलो विल्फी. जर्मियाबाच्या पाटीर पडल्ली किणां सड जावन ऑपरेशन करूंक पडल्ले. 3 हप्ते आस्पत्रेंत आसुल्लो. फ्लॅटाक हाडिल्ल्या सुरवातेर हाऊस नर्स म्हूण मळयाळी एकले आयिल्ले. सगळो दीस आपल्या मोबायलाचेर आसतले. दिसाक 500 रुपये सांबाळ घेवन तिणें आराम आसचे सल्ली बायेक पळोवंक जालें ना. जर्मिया बाग वेळा वेळा खवयतले. दिसाक 1 पावटी वस्तूर भिजोवन आंग पुसतले. सुकोन सयत कुजनाक येनातले. त्या नर्साक रांदून वाडूनच सल्ली बायेक पुरोपुरो जाल्ले. विल्फी कडेन फोनार सांगल्ल्याक तुका एडजस्ट करूंक कळना माई इल्लें एडजस्ट कर एजन्सीची हाऊस नर्सां तशींच म्हूण सल्ली बायेक दुरसारलो. 1 म्हयन्यान त्या नर्साक सोंड सोडिल्ले तिणे. एकच हलटान चलोन वयर वस ना तर हांगा बस म्हणालो वॉचमॅन दोंड दवरिल्ले लोंकडाचे आनी एक कदेल सोडून. वयर थोड्या अंतस्तनी कारंट ना. काळोख पडल्यार तुका वयर सोडूंक दिसचे ना म्हणालो तो मुखारून. म्हाका हार्टाचे प्रॉब्लेम आसा तिना समा माळयेची 3 मेटां सोडून तर दाप येता. दाकतेरान मेटां सोडूंक सुनुजो म्हणा. 12 माळयो सोडून तर मदेंस काळीज रावून मोरोंक आसा. कसली पनमती लागली म्हाका म्हणाली सल्ली बाय कपलाक हात मारून. ती कदेलार बसली ना. तर 12 माळयेर कित्याक फ्लॅट काण गेले बाये तुका काळजाचे दोशी येजमानाक उठोवंक जायना तर 12 माळयेर कित्याक घर केले. पयल्या माळयेर ना तर हांगास ग्राउंड लेवलाचेर बरें आसले न्हय राजा उलयलो इनास. म्हज्या पुताक ह्या बिल्डिंगाच्या धनयान दुबय वचून माकोड केल्लो दिसता. सक्कड फ्लॅटां गेल्यान 12 माळयेर एक मात्र आसा म्हणून हे ताच्या गोमट्याक बांधिल्ले। हांगा पळयल्यार 50 घरां पैकी 15 सयत जाण नात। म्हज्या माळयेर आमचे सोडल्यार उरल्ल्या फ्लॅटांनी कोणी रावनात। समा सांगले बाये, म्हणालो इनास। दुबय घरांक ते आसा हे आसा म्हणून बिल्डरान फ्लॅटां विकल्यान। समा काडटये की ना, आनी तुजे बरी आसच्या प्रायस्तांक 12 माळयेर दवरूंक तुझ्या पुताक मांडो समान आंगी म्हणटा हांव। 2 लिफ्ट गेल्यात, एक आजून चालू जावंक ना। ही लिफ्ट सेकंड हँड दिसता, केदनाय पाड जाता। लिफ्टाचे कंट्रोल टॅरसा वयर, खंय थांब फ्यूज गेला गी। वसोन पळोवंक लिफ्टाच्यानी येजे, म्हाका वसोंकी जायना, गेल्यार कळोंकी कळचे ना। इनास सत उलयतालो। लिफ्ट त्या सांजेर सारके जावची कितें सुकुणा नातली। बिल्डिंगा भितर आसच्या आनी थोड्यांनी फोन कर लिफ्ट नातल्याक इनासाक परत परत दुरसारले। इनास बिल्डराचे नीब दितालो। सेल्लीबायेचे आटेविटे सोडनस आयले। एकलो सुपूत, ताचे फ्लॅट, ताच्या वत्तायेक आयले हांव। म्हज्या यजमानाक आर मारल्या, आर मारले उपरांत पडून कुटाचे हाडी मोडला। ताका कोणी धरल्या शिवाय बसोंक सयत जायना, उलोवंक जायना। गोली मारांत रावल्यार समाकट्ट दाकतेर मेळनात। अर्जंट जाय जाल्यार अंबुलन्सी मेळना म्हूण म्हज्या पुतान ह्या फ्लॅटाक हाण घाले। 12 म्हळे नाका रे म्हळे, वारें बरें येता, वारें नितळ आसता, फेसिलिटी बरें आसात म्हूण उकल म्हळ्ळे बरी हांगा हाडले। नाका नाका म्हळ्यार ही आयकोंक ना। वयल्यान म्हजे एकलेच दुवेक हांगास निर्मार काजार करून दिला। गरजे आकांताक ते लागीं आसा म्हूण फुसलायले। ते पळयल्यार गोली मारायल्यार 1-2 दीस तरी रावतले, हांगा आयल्यार तिका आमसरूस। सल्लीबायेन आपले संकट उक्तायले। दू हांगा सा आसा तर तिका फोन करणे बाये, लिफ्ट चालना म्हूण सांग, ती तरी येत। वॉचमॅनान राजावेक पर्यार सांगलो। मोबायल घरा सोडून आयल्या इनासामा, 5 भितर येता म्हूण सकला आयिल्ली। दुदा अंगडीसो खंय गेल्लो, 10 ताका राखोन पाटी येजे तर। हे अनवर, सल्लीबाय विरारायेन म्हणाली, तिचे नंबर सांग, म्हज्या मोबायलाचेर फोन करया। वॉचमॅनान आपले मोबायल भायर काढले। नंबर म्हाका खंय उडास आसा, पुतान मोबायल दिला, तातूंत 2 दमल्यार फोन दुवेक येता, मोबायल म्हणी घेवन येती, कळवळोन म्हणाली सल्लीबाय। ती तशे उलोवन आसतना लिफ्टाच्या कुशींतल्या मेटांनी एक तरणाटो आनी एक चली संगाता देवन आयली आनी कार सरशीं गेली। तांकां पळयल्ल्यान कितेंगी उडास जाल्ले बरी। सल्लीबाय सट्ट करून त्या तरणाट्याच्या कारासरशीं गेली। तो तरणाटो सौदवा माळयेर रावतलो। 2-3 पावटी लिफ्टाचेर वेताना सल्लीबाय ताचे कडेन उलयल्ली, क्रिस्तांव भुरगो, खांय आपणाच्या कुमकेक येत म्हणल्या अत्रेगान ताचे कडेन वसून जर्मिया फ्लॅटांत एक सुरो आसले आनी आपूण सकला आयिल्ले संकट सांगूंक सुरू केले तिने। हांव बिझी आसा आंटी, वयर तावन चलोन येवंक सुपुरो जाले आनी परत वयर वचे कशें, म्हाका 7 रासपत्रेक पावा जाय, सॉरी आंटी म्हणत कार चालू केले ताणें। तो तुज्या कुमकेक येवसून आय बाये, म्हणालो इनास पाटी आयिल्ले सल्लीबाये कडे। बापय गे गल्फान गळता, हो हांगा दाकतेर गी कितें मण्ण मसण शिकता, कितें शिकता देवा गुत्तू। दिसाक एकेका सल्येक आपोवन हाडटा, आळे हे सकाळी आयिल्ले, राती येताना आनी बोलतेंस कोण आसता। इनास व्यंगी उलयलो। गोली मारांत वाड्याचो गुरकार बेन्ना सिकेरीच्या पुता रितेशाचो उडास आयलो सल्लीबायेक। जर्मिया बाक आर मारल्ल्या संजेर बेन्ना सिकेर गोली मारान नातल्लो। सल्लीबायेन जर्मिया पडला म्हण सांगल्लेंस दुसरे दीस परिक्षा आसल्याचे गणणे करिनासता रितेश तिच्या घरा धावन आयिल्लो। जर्मिया बाग कितें घडी समस्सो म्हणून कळिल्ल्यान्स सायकलार गोली मार पेंटेक वसून सुंदरण्णा दाकतेराक आपोवन हाडून आयिल्लो। परत वसून अँबुलन्स हाडून सल्लीबाये सांगता जर्मिया बाग घेवन आस्पत्रेक आयिल्लो। तिच्या मात्रने वाड्यान कोणायच्या गरजांक पावूंक रितेश आनी ताच्या संगत्याचो पंगडच आसलो। गोली मारान जर सल्लीबाय आसली तर गोली मारांतले तरणाटे तिका उखलून वयर फ्लॅटा पर्यंत व्हरते म्हण बगले तिका। ह्या क्षणान कोणाक कोण ना, एकाच बिल्डिंगांत रावल्यारी शेजार म्हूण एकामेकाक वळखनात। लिफ्टार मेळ्ळ्यार वळखीचो हसो सैदिनान सगळो दीस कोण ना कोण येवन वचून आसच्या आपल्या गोलीमाराच्या घरासो उगडास येताना आपूण खंय सुडकणांत येवन पडली म्हण भोगतालें तिका. कळोक जायत येता बाये, लिफ्ट आपापिन्स सारखें जावचें ना. तूं हळतान वयर वस, एकेकस माळे सोडून थोडो वेळ रावून वयर वस, ना तर तूं हांगास उरतली. हांव परत परत सेक्रेटरीक फोन करीत आसा, कनेक्शनस मेळाना, खंय फोन बंद कन पैन करता गी, म्हणालो इनास सल्ली बायेक समजून. कितें करचें कळाना, वयर म्हणासर पावन म्हणलेस भिरान म्हाका. कितें म्हणी कर, लिफ्ट एक पोवटे चालू करणे, कोणाक तरी फोन कर, विनंती केली सल्ली बायेन परत. म्हजो दादलो फ्लॅटांत एक सुरो नातुल्लो तर हांव हांगास खंय रात पाशार करती, सल्ली बाय पुरती विरार जाल्ली. तितल्यार भायर गेल्ल्यो दोगां स्त्रियो गेट उतरून भितर येवचे पळोवन जीव भरून आयलो सल्ली बायेक. ह्या पयले तांकांय ती लिफ्टार भेटल्ली, हाय बाय म्हण तीस उलयल्ली. दोगांय क्रिस्तांव मागण्याची मनशां, आपल्या कुमकेक येतीत म्हण आशिल्ली ती. ती दोगांय तिसऱ्या माळयेर रावतात. इनासान सांगल्ल्या प्रतिक्रिया दाखयनासता भितर येवच्या तांचे सरशी गेल्ले सल्ली बायेन आपले भानपास कळयले. हाव सॅड म्हणाली एकली. वॉचमॅन तुका कितें करूंक जायनाये, बिल्डरा फोन कर, सेक्रेटरीक सांग, लिफ्ट ना तर कशें वयर वचें, बोबाटली दोगां पैकीची एकली. ती प्रायेन मातशी व्हड दिसतली, मोटवे केल्ल्या माथ्याच्या केसांक बण घाल्ल्यान तिची प्राय अंदाज करूंक सल्ली बायेक जाल्ले ना. फाल्यां आमच्या घरांत वाडा जमत दवरल्या, लिफ्ट ना तर लोक कसो येतलो, प्रायेन ल्हान आसची दुसरी हुळहुळ्ळी. तांकां दोगांय की सल्ली बायेचे संकट समजूंक नात, वा तांकां सल्ली बायेच्या कश्टांक स्पंदन करूंक मोन नातले, सल्ली बायेक कळ्ळें ना. म्हजो दादलो घरांत एक सुरो आसा, पिडेस्त न्हिदिल्ले कडेन आसा, ताका पोटाक दिवंक आसा, सल्ली बाय रडलीस. रडा नाका आंटी म्हणानी दोगांय. बाराव्या माळयेर तुमकां प्रायस्त पिडेस्तांक दवरूंक तुज्या पुताक कशें मोन जालें सांग, बिल्डरान बनयलें आसतलें, पुताक सांगून फ्लॅट बदली, अजून 25 वयर फ्लॅटां खाली आसात, आमी सनी लागल्ले बरी हांगा आयल्या, म्हणाली प्रायेन तरणी आसली. आंटी रडोवन कितेंय जायना, आनी आज लिफ्ट सारकें जावचें परी ना. तूं हळू वयर वस, एक एक माळय सोडून वस, देवाचेर भरवसो दवर. फाल्यां संजेर तिसऱ्या माळयेर म्हज्या फ्लॅटांत वाडा जमत आसा, 302 फ्लॅट नंबर. तूं ये, ह्या बिल्डिंगाच्या प्रॉब्लेमा विशीं उलोवंक आसा, म्हणाली दुसरी. वॉचमॅन तिका इल्ली खुमो करणे, ती क्रिस्तांव आमचीच भयण, दोगांय माळयेची मेटां सोडूंक वेताना म्हणाली पयली. आमी हळटान वेतांव आंटी, फाल्यां वाड्या जमतेक ये. गोलीमारांत वाड्या जमतेचो उडास आयलो सल्ली बायेक. त्या जमतेनी मागण्या प्रास एकामेकाचे सुख दुख वांटून घेतले. जर्मियाब आर मारून आस्पत्रेंत आसतना वाड्यान कोणाक जातात आनी सर्ते प्रकार आस्पत्रेन सल्ली बायेक सांगात दिल्लो. तो उडास येवन वयर 12 माळयेन फ्लॅटा भितर एक सुरो आसच्या जर्मियाबाक चिंतून तिचें दूख उमाळून आयलें. बाये म्हणालो इनासाम, तूं हळतान वयर वस, तेच म्हण तस वस, दाप येतना राव, सुशेक जाल्ल्या शिवाय वयर वसनाका. हेर वाटस नातली, सकलास रावली तर फ्लॅटांत आसच्या जर्मियाबाची परिगत पाड जावंक आसा. नाका नाका म्हळ्यार दुसरी दुसरी निबांद येवन वत्ताय करून शहरांतल्या फ्लॅटाक हाडिल्ल्या पुतासो शीण आयलो तिका. जाता तितले वेगी पाटी गोलीमाराक वेचें म्हूण तिका केदना तावन भोगतलें, आपूण पाटी वेतलेंस म्हूण निर्धार केलो सल्ली बायेन. म्हजें नशीब सारकें ना, आपणाकस दुरसोन सल्ली बाय लिफ्टाच्या कुशीच्या मेटांतल्यान वयर हळू वसूंक लागली. पयल्या माळयेची अर्द्या तितली मेटां सोडून, मुखली मेटां सोडून गुंवता म्हणटना तिका हर्द्यान दामून दवरिल्ले बरी जालें. गोलीमार तें घर जर्मियाब तिच्या दोळ्या मुखार गुंतस तशें जाताना ती उबी आसली मालवली. उजव्या हातांतली दुदाची पॅकेट पयलें सकला पडली. इना समान घाबरेवन बाये म्हूण मारली बोब. वाऱ्यार उबोवन वेताना सल्ली बाय वयर तावन लळोन लळोन सकला लिफ्टा सरशी पडली. लिफ्ट चेंदार दंपनुस असल्ले देव परें करू
1: ऐकत रवा रेडियो सारंग 107.8 FM रंग रंगालचिनी।

तुम्ही ऐकून असाल रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगालचिनी. आईच्या कोंगणी प्रसारात मोगा सुस्वागत. कोंकणींतलो अपुरबायेचो पदां घडणार मिकमॅक्स. ताच्या कवळेंतलें एक बोव अपुरबायेचें पद आसा अनकराची रात मोगा. संद्रेम खंय सरी दिसलो ना, चली म्हणटा जर सुर्य म्हज्या बगलेंत आसा अनकराच्या रातीं संद्रेमाची गरजच ना. तरी व्हरतें पद आतां प्रसर जाता.

0: कहानियेचे नाव बारावी मळे. बरेणार डॉक्टर एडवर्ड नझरेथ. सादर करता शांती नरोन्ना बॅरन. लिफ्टचे दार उक्ते करूं कसची स्विच कशी कशी दमल्यारी दार हलनतले पळेवन सेल्ली बाई कालुबुलो जाली. परत परत दमून तिच्या दाव्या हाताचे बोट दुखोंक लागले. उजव्या हातांत असलेली दुधाची पॅकेट सकला दवरून दाव्या हातान स्विच दमून उजव्या हातान लिफ्टचे दार उक्ते करूंक प्रयत्न करताना लिफ्ट बंद पडल्या बाये. दार तशे उक्ते जायना म्हणालो पाटल्यान राविल्लो वॉचमॅन इनास. शहरान त्या बिल्डिंगांत रावंक धर 3 महिने जाल्ले. त्या 3 महिन्यांनी त्या बिल्डिंगांत तिका वळख आसली वॉचमॅन इनासाची. मात म्हाका वयर वसो जे इनासाबा, लिफ्ट बंद केलाय कितें? सालू करणे भिनवणी केली तिने. हांवें बंद करूंक ना बाये, एक लाईन गेल्या, खंय गेल्या म्हाका कळना. पॅनला भितर तिनी लाईट पडटात. लिफ्टाक आनी थोड्या फ्लॅटांक मात्र करंट वसना. वॉचमॅन हळवयेन म्हणालो, साईबा सांत अंतोनी. उद्गारून म्हणाली सिल्ली बाई, म्हजो दादलो घरांत एक सुरस आसा, ताका हुशार ना, म्हाका वेगीन घरा वसाचे. सिल्ली बायेच्या उतरांनी आमसोर आसलो. अर्जंट आसल्यार सोलोन वसाचे बाये, म्हणालो इनास. करंट केदळा येता समूंक कस्ट. आज सोमवार ने लिफ्टाच्याक फोन केल्लो, तो सोमार जाले म्हणालो बाये. सेक्रेटरी गोंयां गेला, कोणा कडे सांगचे? इनासान आपली असहायकता उसारली. सोलोन वसोंक 12वी मळे कशे वेचे? कितें पुणी कर ने, म्हजो दादलो फ्लॅटांत एकलोच आसा, ताची भलायकी बरी ना, दनपारा सारको जेवंक ना, तो उपाशी आसा. सल्ली बायेन मोवाळायेन परत दिले, करंटाक हांवें कितें करचें बाये? ह्या बिल्डिंगाची सनी सुटोंक ना, बिल्डरान इलेक्ट्रिशनाचे बाकी दवरला, देखून तो कशे कशे परत येला री येना. मेस्कोमाच्यांक आपोंक प्रॉब्लेम बिल्डिंगा भितरलो. ट्रान्सफॉर्मर काय जाल्ले तर तांकां फोन करतो. दुसऱ्या इलेक्ट्रिशनाक आपयजे तर सेक्रेटरीन, तो गोंयां वेता म्हूण गेला. ट्रेनार आसा दिसता, ताचे फोन लागना. पेंट गेल्ल्या आपल्या लोंकडाच्या कदेलार गळोवन म्हणालो वॉचमॅन. तितल्यार ताचे मोबायल वाजोवंक लागले. ना लिफ्ट ना करंट वसना, म्हणालो इनास मोबायलाचेर उलयल्ल्याक जाप दिवन. दुसऱ्या माळयेर तान देवो की लिफ्ट जायजे, आपणायतल्या गुणगुणलो इनास. बिल्डिंगा भितरल्या कोणे फोन केल्लो? म्हाका घरा वसाचेस इनासामा, आठदोस मगोन म्हणाली सल्ली बाय. करंट ना तर जनरेटर घालताय न्हे, जनरेटर घालून पळय. यजमानान म्हज्या दोन परांय कितें खावंक ना, ताका शुगर आसा. शहरान फ्लॅटांत रावल्यार करंटाचे समस्यास आसना. करंट गेला जनरेटर आपापेंस चालू जाता म्हूण विल्फीन सांगले मात्र सत. गोली मारांतले घरदार सोडून शहरांतल्या फ्लॅटांत रावंक वत्ताय करूंक विल्फीन दिल्ल्या जायत्या निबां पैकी करंटाची गजाली एक. गोली मारांक करंट गेल्यार वरांची वरां मात्र न्ही, थोडे पोटी 2-3 दीस करंट आसनातलो. पावशिल्या थोड्या दिसांनी खंय रुखाचे फांटे फोडून वायरां तुटल्यार हप्तो पर्यंत रिपेरी जायनातले. फ्लॅटांत करंट केदना वेता केदना येता म्हूण मात्र कळनातले. तो एक सुशेग बगुल्लो सल्ली बायेक. बिल्डिंगाक करंट येता बाये, पॅनला भितर खंय वायर हुलपाला म्हूण दिसता. जनरेटर गेल्यार लिफ्टाक करंट येना, म्हणालो इनास. इलेक्ट्रिशनान येवन पळयजे, वरां सो उतराली. आतां कोण येता म्हूण वळखीच्या कोणी दक्षिणेक येजे. सेक्रेटरी आसल्यार कितेंय करतो, तोय ना. ह्या बिल्डिंगांत उरल्यांक पडोन गेल्ले ना. आपणाचे संकट सोडोंकूच इनास अशे उलयता तशें बोगले सल्ली बाये. तूं म्हाका एक उपकार कर, हांव म्हज्या फ्लॅटाची सावी दिता. म्हजो दादलो बेडरुमान न्हिदोन आसलो, आतां उठला आसतलो. ताच्या लागसार मेजार फ्लास्कांत च्या आनी प्लेटीन बिस्किटो दवरल्यात. लिफ्ट सारके नातल्यान हांव सकलां आसा म्हूण ताका सांग. 4 बिस्किट्यो दिवन फ्लास्कांतली च्या हळू ताच्या तोंडाक कुलेरांत वत. उपकार तुजो, तुका हे दवर. सल्ली बायेन गुमटी आड करून 10 रुपयांचो नोट मुखार धर आठदोस मागलो इनासा कडेन. तिच्या गोली मारान 10 रुपयांक मोल आसले. शरांधार उपयांग पेटो सहित शिमटी हलई ना मुन तीन असली अयो देवा मुझा मुणालो इनास मुझे दुनी दोपर जरलत ने बाये पाई दिस अंदिस अट्टे जायती येतात माळयेची चार मेटां सोडोंक जायनात आनी दक्तेरांनी म्हाका मेटां सोडोंक वयर वसना हे म्हळां मेटां सोडोंक जाल्लें तर हांव लॉरी ड्रायव्हराचें काम सोड ह्या सिक्युरिटीच्या कामाक येतो हे बाये तुमचो हल्टान चलोन वस कारंट केदना येता सांगूंक जायना इनास खडाखड म्हणालो आयतार आमी साक वसोन येताना भायर आंगडी कितेंय वरवीं हाडूंक गेल्ली येताना इनास मुखार मेळ्ळ्यार कसो आसाय म्हूण तिणें विसरलें सोडल्यार तिका वॉचमॅना कडेन उलोवन सळगी नातली आजच अशें जाय जगी कामाची बायल भुरगें बरें ना म्हूण वसोन तीन दीस जाले फोन केल्यार फाल्यां येता म्हणटा फ्रिजांतलें दूद हून करताना फुटोन गेलें देखून अर्जंट एक अर्द लिटर दूद हाडया म्हूण सकला आयिल्ली सनी लागल्ली हांव कळवळोन म्हणाली सल्ली बायल ती गावडांची बायल मंकम्मा तुमगेर कामाची काम सोडलें गी तिणें विचारलें इनासान म्हजो पूत शहरान जाय तशें कामाक जाणा मेळटात म्हणटालो दुर्साली सल्ली बायल तीन म्हयन्यांनी तेगां जाली एकलीं समा काडटनात हे म्हजे दुवेन हाडून दिल्ले काम सोडूंक ना तीन दीस जावन येना मंकम्मा आनी तुमगेर येना बाये वोंटा भितर हासून म्हणालो इनास ते काल तावन त्या मुखल्या बिल्डिंगान कामाक वता हांव सदांय पळयतां तिका जब्बर बायल हा तिणें सोंड गेल्ले बरेंच जालें एडवान्स सांबाळ घेतला मू इनासान तशें सांगतना हुमले सावल्ले बरें जाले सल्ली बायल भुरग्याक हुशार ना म्हूण दोन म्हयने सो सांबाळ व्हरून गेला सडबडली सल्ली बायल तुका एक गजाल सांगता ह्या शरान खामाच्यांक तेय त्या गावडी बायलांक पात्येवचे न्ही म्हणालो इनास कदेला पटल्या कुंद्याक ओणकोन तांकां कितलें दिल्यार पावना वयल्यान वोंटयेंत लिपोवन व्हरतात आनी हे मंकम्मा आसा पळय अव्वल बायल हेरांक मंकू करच्यान अस्सल जातले म्हूण कळीत आसल्ल्यानच तिका जल्मताना मंकम्मा म्हूण नांव दवरिल्लें दिसता लांब उस्वास घेतलो सल्ली बायेन तिका कितें करचें म्हूण सुचतालें ना गोली मारान सेजारचें नीलू तिका उजव्या हाता परी आदार दितालें कूल सांबाळ म्हूण लेख करिनातलें 20-25 वर्सां तावन आपल्याच घरच्या जाणा परी तिचे सांगाता आसलें इतल्या पातयेणेचे सगळ्या घराच्यो सावयो दिल्यारी कुस्कुटाची काडी सुकयनातले जेर्मी आबाची आपल्याच बापयत आसल्या मोगान साकरी करतले फ्लॅटाक वचे नाका गरजेक हांगा नीलू आसा म्हूण सांगल्यारी विल्फी आयकूंक ना नीलूक नर्सिंग शिकप ना ताणें बऱ्यान साकरी केल्ली तर डॅडीच्या पँटान किणां पडतीनात डॅडीक फ्लॅटान दवरल्यार हाऊस नर्सां मेळटात तीं बरें कन्न देख घेतात कुडीचेर एक गाय जावंक सोडिनात म्हूण भासी लागलो विल्फी जर्मियाबाच्या पाटीर पडिल्लीं किणां सड जावन ऑपरेशन करूंक पडिल्लें 3 हफ्ते अस्पत्रेंत आसुल्लो फ्लॅटाक हाडिल्ल्या सुरवातेर हाऊस नर्स म्हूण मळयाळी एकले आयिल्ले सगळो दीस आपल्या मोबायलाचेर आसतलें दिसाक 80 रुपया सांबाळ घेवन तिणें आराम आसचें सल्ली बायेक पळोवंक जालें ना जर्मियाबाक वेळा वेळा खवयतलें दिसाक 1 पावटी वस्तूर भिजोवन आंग पुसतलें सुकोन सयत कुजनाक येनातलें त्या नर्साक रांदून वाडूनच सल्ली बायेक पुरोपुरो जाल्लें विल्फी कडेन फोनार सांगिल्ल्याक तुका एडजस्ट करूंक कळना माई इल्लें एडजस्ट कर एजन्सीची हाऊस नर्सान तशींच म्हूण सल्ली बायेक दुरसारलो एका म्हयन्यान त्या नर्साक सोंड सोडिल्लें तिणें एकच हल्टान चलोन वयर वस ना तर हांगा बस म्हणालो वॉचमॅन दोण दवरिल्लें लोंकडाचें आनी एक कदेल सोडून वयर थोड्या अंतस्तांनी कारंट ना काळोख पडल्यार तुका वयर सोडोंक दिसचें ना म्हणालो तो मुखारून म्हाका हार्टाचे प्रॉब्लेम आसा तिनासमा माळयेची 3 मेटां सोडून तर दाप येता दाकतेरान मेटां सोडोंक सुनुजो म्हणा 12 माळयो सोडों तर मदेंच काळीज रावून मोरोंक आसा कसली पनमती लागली म्हाका म्हणाली सल्ली बाय कपलाक हात मारून ती कदेलार बसली ना तर 12 माळयेर कित्याक फ्लॅट काण गेले बाये तुका काळजाचे दोशी येजमाना कुटोंक जायना तर बारावा माळयेर कित्याक घर केले? पहिल्या माळयेर ना तर हंगास ग्राउंड लेवलाचेर बरे आसले न्हय? राजा उलयलो इनास, म्हज्या पुताक ह्या बिल्डिंगाच्या धनयान दुबय वचून माकोड केल्लो दिसता. सक्कड फ्लॅटां गेल्यान बारा माळयेर एक मात्र आसा म्हणून हे ताच्या गोमट्याक बांदिल्ले. हांगा पळयल्यार 50 घरां पैकी 15 सयत जाण नात. म्हज्या माळयेर आमचे सोडल्यार उरल्ल्या फ्लॅटांनी कोणी रावनात. समासांगले बाय, म्हणालो इनास. दुबय घरांक ते आसा हे आसा म्हणून बिल्डरान फ्लॅटां विकल्यान समा काडटये की ना? आनी तुजे बरी आसच्या प्रायस्तांक बाराव्या माळयेर दवरूंक तुज्या पुताक मांडो समानांगी म्हणटा हांव. 2 लिफ्ट घाल्यात, एक आजून चालू जावंक ना. ही लिफ्ट सेकंड हँड दिसता, केदनाय पाड जाता. लिफ्टाचे कंट्रोल टॅरसा वयर, खंय थांब फ्यूज गेला गी. वसोन पळोवंक लिफ्टाच्यानी येजे, म्हाका वसोंकी जायना, गेल्यार कळोंकी कळचे ना. इनास सत उलयतालो. लिफ्ट त्या सांजेर सारके जावची कितें सुकुणा नातली. बिल्डिंगा भितर आसच्या आनी थोड्यांनी फोन कर लिफ्ट नातल्याक इनासाक परत परत दुरसारले. इनास बिल्डराचे नीब दितालो. सेल्लीबायचे आटे विटे सोडनूच आयले. एकलो सुपूत, ताचे फ्लॅट, ताच्या वत्तायेक आयले हांव. म्हज्या यजमानाक आर मारल्या. आर मारले उपरांत पडून कुटाचे हाडी मोडलां. ताका कोणी धरल्या शिवाय बसोंक सयत जायना, उलोवंक जायना. गोली मारांत रावल्यार समाकट दाखतेर मेळनात. अर्जंट जाय जाल्यार अंबुलन्सी मेळना म्हूण म्हज्या पुतान ह्या फ्लॅटाक हाण घाले. बारावी म्हळे नाका रे म्हळे. वारें बरें येता, वारें नितळ आसता, फेसिलिटी बरे आसात म्हूण उकल म्हळ्ळे बरी हांगा हाडले. नाका नाका म्हळ्यार ही आयकोंक ना. वयल्यान म्हजे एकलेच दुवेक हांगास निर्मार काजार करून दिला. गरजे आकांताक ते लागी आसा म्हूण फुसलायले. ते पळयल्यार गोली मारायल्यार 1-2 दीस तरी रावतले, हांगा आयल्यार तिका आमसरूस. सल्लीबायेन आपले संकट उक्तायले. दू हांगा आसा तर तिका फोन करणे बाये, लिफ्ट चालना म्हूण सांग, ती तरी येत. वॉचमॅनान राजावेक पर्याय सांगलो. मोबायल गारा सोडून आयल्या इनास, 5 भितर येता म्हूण सकला आयिल्ली. दुदा अंगडीसो खंय गेल्लो? 10 ताका राखोन पाटी येजे तर. हे अनवर, सल्लीबाय विरारायेन म्हणाली. तिचे नंबर सांग, म्हज्या मोबायलाचेर फोन करया. वॉचमॅनान आपले मोबायल भायर काढले. नंबर म्हाका खंय उडास आसा? पुतान मोबायल दिला, तांतू 2 दमल्यार फोन दुवेक येता. मोबायल म्हणी घेवन येती, कळवळोन म्हणाली सल्लीबाय. ती तशे उलोवन आसतना लिफ्टाच्या कुशींतल्या मेटांनी एक तरणाटो आनी एक चली संगाता देवन आयली आनी कारा सरशीं गेली. तांकां पळयल्ल्यान कितेंगी उडास जाल्ले बरी. सल्लीबाय सट्ट करून त्या तरणाट्याच्या कारा सरशीं गेली. तो तरणाटो सौदवा माळयेर रावतलो. 2-3 पावटी लिफ्टाचेर वेताना सल्लीबाय ताचे कडेन उलयल्ली. क्रिस्तांव भुरगो, खांय आपणाच्या कुमकेक येत म्हणल्या अत्रेगान ताचे कडेन वसून जर्मिया फ्लॅटांत एक सुरो आसले आनी आपूण सकला आयिल्ले संकट सांगूंक सुरू केले तिने. हांव बिझी आसा आंटी, वयर तावन सोलोन येवंक सुपुरो जाले आनी परत वयर वचें कशें? म्हाका 7 रासपत्रेक पावा जाय. सॉरी आंटी, म्हणत कार चालू केले ताणे. तो तुज्या कुमकेक येवं सोनय बाये, म्हणालो इनास पाटी आयिल्ले सल्लीबाये कडे. बापय गे गल्फान गोळता, हो हांगा दाखतेर गी कितें मण्ण मसण शिकता, कितें शिकता देवा गुत्तू. दिसाक एक एका सल्येक आपोवन हाडटा. आळे हे सकाळी आयिल्ले, राती येताना आनी बोलतेंच कोण आसता? इनास व्यंगी उलयलो. गोली मारांत वाड्याचो गुरकार बेन्ना सिकेरीच्या पुता रितेशाचो उडास आयलो सल्लीबायेक. जर्मियाबाक आर मारल्ल्या संजेर बेन्ना सिकेर गोली मारांत नातुल्लो. सल्लीबायेन जर्मिया पडला म्हण सांगल्लेंस दुसरे दीस परिक्षा आसल्याचे गणणे करिनासता रितेश तिच्या घरा धावून आयिल्लो. जर्मिया बाग कितें घडी समजसो म्हणून कळिल्ल्यान सायकलार गोली मार पेंटेक वचून सुंदरण्णा दाखतेराक आपोवन हाडून आयिल्लो. परत वचून अँबुलन्स हाड सल्लीबाये सांगता जर्मिया बाग घेवन आस्पत्रेक आयिल्लो. तिच्या मात्र न्ही, वाड्यान कोणायच्या गरजांक पावूंक रितेश आणि त्याच्या संगत्याचो पंगडच असलो. गोलीमारान जर सल्लीबाय असली तर गोलीमारांतले तरणाटे तिका उकलून वयर फ्लॅटा पर्यंत व्हरते म्हण बघलें तिका. ह्या क्षणान कोणाक कोण ना. एकाच बिल्डिंगांत रावल्यारी शेजार म्हूण एकामेकाक वळखनात. लिफ्टार मेळ्ळ्यार वळखीचो हासोसय दिनात. सगळो दीस कोण ना कोण येवन वचून आसच्या आपल्या गोलीमाराच्या घरासो उगडास येताना आपूण खंय सुडकणांत येवन पडली म्हण भोगतालें तिका. कळोक जायत येता बाये, लिफ्ट आपापिन्स सारखें जावचें ना. तूं हळतान वयर वस, एकेकच माळे सोडून थोडो वेळ रावून वयर वस, ना तर तूं हांगाच उरतली. हांव परत परत सेक्रेटरीक फोन करीत आसा, कनेक्शनच मेळना, खंय फोन बंद करून पैन करता गी म्हणालो इनास सल्लीबायेक समजून. कितें करचें कळना, वयर म्हणासर पावन म्हणलेस भिरांत म्हाका. कितें म्हणी कर लिफ्ट एक पोवटे चालू करणे, कोणाक तरी फोन कर, विनंती केली सल्लीबायेन परत. म्हजो दादलो फ्लॅटांत एक सुरो नातुल्लो तर हांव हांगाच खंय रात पाशार करती. सल्लीबाय पुरती विरार जाल्ली. तितल्यार भायर गेल्ल्यो दोगां स्त्रियो गेट उतरून भितर येवचे पळोवन जीव भरून आयलो सल्लीबायेक. ह्या पयले तांकांय ती लिफ्टार भेटल्ली. हाय बाय म्हण तिस्स उलयल्ली. दोगांय क्रिस्तांव मागण्याची मनशां, आपल्या कुमकेक येतीत म्हण आशेली ती. ती दोगांय तिसऱ्या माळयेर रावतात. इनासान सांगल्ल्याक प्रतिक्रिया दाखयनासता भितर येवच्या तांचे सरशी गेल्ले सल्लीबायेन आपले भानपास कळयले. हाव सॅड म्हणाली एकली. वॉचमॅन तुका कितें करूंक जायना, हे बिल्डराक फोन कर, सेक्रेटरीक सांग, लिफ्ट ना तर कशें वयर वचें, बोबाटली दोगां पैकीची एकली. ती प्रायेन मातशी व्हड दिसतली. मोटवे केल्ल्या माथ्याच्या केसांक बण गल्ल्यान तिची प्राय अंदाज करूंक सल्लीबायेक जाल्ले ना. फाल्यां आमच्या घरांत वाडा जमत दवरल्या, लिफ्ट ना तर लोक कसो येतलो, प्रायेन ल्हान आसची दुसरी हुळहुळ्ळी. तांकां दोगांय की सल्लीबायेचे संकट समजूंक नात वा तांकां सल्लीबायेच्या कश्टांक स्पंदन करूंक मोन नातिल्ले सल्लीबायेक कळ्ळे ना. म्हजो दादलो घरांत एक सुरो आसा, पिडेस्त न्हिदिल्ले कडेन आसा, ताका पोटाक दिवंक आसा. सल्लीबाय रडलीस. रडा नाका आंटी म्हणानी दोगांय. बाराव्या माळयेर तुमकां प्रायस्त पिडेस्तांक दवरूंक तुज्या पुताक कशें मोन जालें सांग. बिल्डरान बनयले आसतले, पुताक सांगून फ्लॅट बदली. अजून 25 वयर फ्लॅटां खाली आसात. आमी सनी लागल्ले बरी हांगा आयल्या म्हणाली प्रायेन तरणी आसली. आंटी रडोन कितेंय जायना आनी आज लिफ्ट सारके जावचे परी ना. तूं हळू वयर वस, एक एक माळय सोडून वस, देवाचेर भरवसो दवर. फाल्यां संजेर तिसऱ्या माळयेर म्हज्या फ्लॅटांत वाडा जमत आसा. 302 फ्लॅट नंबर. तूं ये, ह्या बिल्डिंगाच्या प्रॉब्लेमा विशीं उलोवंक आसा, म्हणाली दुसरी. वॉचमॅन तिका इल्ली खुमो करणे, ती क्रिस्तांव आमचीच भयण. दोगांय माळयेची मेटां सोडूंक वेताना म्हणाली पयली. आमी हळटान वेतांव आंटी, फाल्यां वाड्या जमतेक ये. गोलीमारांत वाड्या जमतेचो उडास आयलो सल्लीबायेक. त्या जमतेनी मागण्या परस एकामेकाचे सुख दुख वांटून घेतले. जर्मियाब आर मारून आस्पत्रेंत आसतना वाड्यान कोणाक जातात आनी सर्ते प्रकार आस्पत्रेन सल्लीबायेक सांगात दिल्लो. तो उडास येवन वयर 12 माळयेन फ्लॅटा भितर एक सुरो आसच्या जर्मियाबाक चिंतून तिचें दूख उमाळून आयले. बाये म्हणालो इनासाम, तूं हळतान वयर वस, तेरस म्हण तस वस, दाप येतना राव, सुशेग जाल्ल्या शिवाय वयर वसनाका. हेर वाटस नातली, सकलास रावली तर फ्लॅटांत आसच्या जर्मियाबाची परिगत पाड जावंक आसा. नाका नाका म्हळ्यार दुसरी दुसरी निबांद येवन वत्ताय करून शहरांतल्या फ्लॅटाक हाडिल्ल्या पुतासो शीण आयलो तिका. जाता तितले वेगी पाटी गोलीमाराक वेचे म्हूण तिका केदना तावन भोगतले. आपूण पाटी वेतलेंस म्हूण निर्धार केलो सल्लीबायेन. म्हजे नशीब सारके ना. आपणाक दुरसोन सल्लीबाय लिफ्टाच्या कुशीच्या मेटांतल्यान वयर हळू वसूंक लागली. पयल्या माळयेची अर्ध्या तितली मेटां सोडून, मुखली मेटां सोडून गुंता म्हणटना तिका हर्द्यान दामून दवरिल्ले बरे जाले. गोलीमार तें घर जर्मियाक तिच्या दोळ्या मुखार गुंतस तशें जाताना ती उबी असली मालवली उजव्या हातांतली दुधाची पॅकेट पहिले सकला पडली. इना समान घाबरेवन बाये म्हण मारली बोब. वाऱ्यार उबोवन वेताना सल्ली बाय वयर तावन लळोन लळोन सकला लिफ्टा सरशी पडली. लिफ्टाचे दार दामपनुस आसले. देव बरें करूं.
1: ऐकत रवा रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचिनी.